तहु शब्द तरहु पे आरू साचा नाम मेरा आधारू वाजे पंच शब्द तित कर सुभागै सुभागै शब्द।

उतरे सगल विसूरे, दुख रोग संताप उतरे सुने सच्ची बाणी, संत साजन पै सरसे पूरे गुरते जानी।